रसिको ऑरेंफ्रे मनोरंजनवर मराठी गाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर रसिको कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणजे ऐकूया डोंगराचे आरोहण.

तर थोड़ा सा रोमांटिक हो या पुढ़ रोमांटिक गीता सह तर सिख हो प्रेम शब्दात सांगता येत नाही, ते फक्त अनुभवता येतं आणि त्या सुंदर भावनांना संगीताची साथ देण्यासाठी आम्ही आलो तुम्हा सगळ्यांसाठी। तर सिख हो चहाचा आस्वाद घ्या, आठवणींना जवळ करा आणि प्रेमाच्या या सुंदर दुनियेत हरवून जा। तर सिख हो ऐकूया जगण्याला पंख फुटले ते कम

रसिको आणखी एक रोमॅन्टिक गीताचा आस्वाद आपण सगळे जण घेऊया आणि रसिको प्रेम हे वाऱ्यासारखं असतं, दिसत नाही पण मनाला स्पर्श करून जात. फिलवाला इश्क ऐकूया तुम्हा सगळ्यांसाठी पाच

एकदा नमस्कार सुप्रभात सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजता पर्यंत ओनली ऑन रेडिओ मनोरंजन तर सिखो तासाचा लय भारी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी आणि या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे तरी नक्कीच आस्वाद घ्या

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवीन संधी देऊन जाते कालपेक्षा आज अधिक सुंदर जगण्यासाठी. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला यश आणि प्रत्येक क्षणाला आनंद लाभो. तर कार्यक्रम चालू ठेवू या पुढील अप्रतिम गीतासह.

तर मंडलीनो सकाळ चित्तासे हवा सुंदर संगीत आणि तुमचा आवडता कार्यक्रम दिवसाची यापेक्षा छान सुरुवात काय असू शकते. तर या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे.

कापुरी करावचं नाय, माझे दलाशी आई सखेलावचं नाय, कोली मी नाकवा दर्या दिल्लाचा हाय ग, तुझं मन कवा दुखून देणार नाय, कवा पासून पाहतोय मी तुझीच वाट, माना नाही समजाय काय।

तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो, याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रम समाप्त करीत आहोत. तर आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.